नमस्त्वं अकाले नमस्त्वं कृपाले नमस्त वं रूपे नमस्तं अनूपे नमस्तं अपेक्षे नमस्तं अलेखे नमस्तं अकाय नमस्तं अजाय नमस्तं गंजे नमस्तं पंजे नमस्तं नामे नमस्तं अठामे नमस्तं कर्मं नमस्तं धर्मं नमस्तं नामं नमस्तं तामं नमस्तं जीते नमस्तं पीते नमस्तं बाहे नमस्तं अटाहे नमस्तं नीले नमस्तं नादे नमस्तं शेदे नमस्तं गादे नमस्तं गंजे नमस्तं पंजे नमस्तं उदारे नमस्तं अपारे नमस्तं सोएकाय नमस्तं अनेकाय नमस्तं भूते नमस्तं अजूपे नमस्तं निर्कर्मे नमस्तं निर्परमे नमस्तं निर्देशे नमस्तं निर्पेशे नमस्तं निर्नामे नमस्तं निर्कामे नमस्तं निर्ताते नमस्तं निर्काते नमस्तं निर्तूते नमस्तं अभूते नमस्तं अलोके नमस्तं अशोके नमस्तं निर्तापे नमस्तं अथापे नमस्तं त्रिमाने नमस्तं निदाने नमस्तं अगाहे नमस्तं अबाहे नमस्तं त्रिवर्गे नमस्तं असर्गे नमस्तं प्रभुगे नमस्तं सोजोगे नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे नमस्तं गम्ये नमस्तस्त्रमे नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे नमस्तं अजाते नमस्तं अपाते नमस्तं अमज्वे नमस्तस्तज्वे अदिशं देशे नमस्तं अपेशे नमस्तं निर्तामे नमस्तं निर्वामे नमो सर्वकाले नमो सर्वदयाले नमो सर्वरूपे नमो सर्वभूपे नमो सर्वखापे नमो सर्वथापे नमो सर्वकाले नमो सर्वपाले नमस्तस्देव नमस्तं अपेव नमस्तं अजन्मे नमस्तं सुबन्मे नमो सर्वगौणे नमो सर्वपौणे नमो सर्वरंगे नमो सर्वपंगे नमो कालकाले नमस्तस्दयाले नमस्तं अमरणे नमस्तं अमरणे नमस्तं गिरारं नमस्तं गिरतारं नमो सर्वतन्दे नमोस्तु अबन्दे नमस्तं नृसाके।